0: ಸತ್ಯಾಪನಸ್ಯ ಪುನರ್ಮೂಲ್ಯಾಂಕನಸ್ಯ ಚ ಪರಿಣಾಮಃ ಕ್ರಮಶಃ ಪ್ರಕಾಶಿತಃ ಮಂಡಲೇನ ಪ್ರಾಪ್ತೇಷು ಉಕ್ತಂ ಯತ್ ಪ್ರಾಪ್ತೇಷು ಆವೇದನಪತ್ರೇಷು ಸಪ್ತಾಶೀತ್ಯಧಿಕ ಶತಂ ಪರಿಣಾಮ ಪ್ರತಿಶತಂ ಪರಿಣಾಮಃ ಘೋಷಿತಃ ಸಂತಿ ಅವಶಿಷ್ಟ ಪರಿಣಾಮಃ ಅಪಿ ಶೀಘ್ರಮೇವ ಚರಣಬದ್ಧರೀತ್ಯಾ ಪ್ರಕಾಶ್ಯಂತೆ. ಛಾತ್ರಾಃ ಸ್ವ ಆವೇದನಸ್ಯ ಸ್ಥಿತಿಂ ಡಿಜಿಲಾಕರ್ ಪಟಲೇ ಪರೀಕ್ಷಿತು ಶಕ್ನುವಂತಿ. ಮಂಡಲೇನ ನಿಷ್ಪಕ್ಷತಾಂ ಶುದ್ಧತಾಂ ಚ ಸುನಿಶ್ಚಿತ್ಯ ಸರ್ವಾಃ ಪ್ರಕ್ರಿಯಾಃ ಸಾವಧಾನತಯಾ ಸಂಪನ್ನಃ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ಛಾತ್ರಾಃ ಮಿಥ್ಯಾ ಪ್ರಚಾರೇಷು ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮೇಷು ಪ್ರಸಾರಿತಾನ್ ಅಪ್ರಮಾಣಿತ ಸಂದೇಶಾನ್ ಚ ನ ವಿಶ್ವಸಂತು ಇತಿ ಕೇವಲಂ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಇತ್ಯಸ್ಯ ಆಧಿಕಾರಿಕ ಸೂಚನಾಃ ಏವ ಅನುಸರಂತು ಇತಿ ಪರಾಮರ್ಶ ದತ್ತಃ. ತಮಿಳುನಾಡು ರಾಜ್ಯಸ್ಯ ಪೇರಿಯಾಪಾಲಂ ಕ್ಷೇತ್ರೇ ಸ್ಥಿತಾಯಾಂ ಸಮುದ್ರೀ ಖಾದ್ಯ ನಿರ್ಯಾತ ಸಮವಾಯೇ ಅಮೋನಿಯಾ ವಾಯುಃ ಸ್ರವಣ ಘಟನಾಯಾಂ ಸಪ್ತ ಜನಾಃ ಮೃತಃ ಸಪ್ತತ್ಯಧಿಕಾಃ ಶ್ರಮಿಕಾಶ್ಚ ಪ್ರಭಾವಿತಃ ಜಾತಃ. ಘಟನಾಸ್ಥಳೇ ಉತ್ಥಾರ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕಾರ್ಯಾಣಿ ನಿರಂತರಂ ಪ್ರಚಲಂತಿ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಪದ್ಮೋಚನ ಬಲಸ್ಯ ತಥಾ ರಾಸಾಯನಿಕ ಜೈವಿಕ ಪರಮಾಣು ಆಪದಾ ವಿಶೇಷ ದಲಾನಾಂ ಚ ಸದಸ್ಯಾಃ ತ್ವರಿತಂ ಆಪದ್ ಉತ್ಥಾರ ಅಭಿಯಾನಂ ಆರಬ್ಧವಂತಃ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿ ಜೋಸೆಫ್ ವಿಜಯಃ ಉಚ್ಚಸ್ತರೀಯ ಅನ್ವೇಷಣಸ್ಯ ಆದೇಶಂ ದತ್ವಾ ತ್ರಿಸದಸ್ಯೀಯಾಂ ಸಮಿತಿಂ ನಿಯುಕ್ತವಾನ್. ಫಿಫಾ ವಿಶ್ವಕಪ್ ಚಷಕೆ ಕೇಪ್ ವರ್ಡೆ ಉರುಗ್ವೆ ಚ ಅನಯೋಃ ದಲಯೋಃ ಸ್ಪರ್ಧಾ ತತ್ರ ದ್ವಿದ್ವಿ ಅಂಕೇನ ಸಮತಾಯಾಂ ಅಭವತ್ ಇತಿ ವಾರ್ತಾ.
1: ನಮಸ್ಕಾರ, ಆಕಾಶವಾಣಿ ಸಮಾಚಾರ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಮುನೀಶ್ ಶರ್ಮಾ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि किसी भी देश की आर्थिक और सामरिक शक्ति उसके समुद्री सामर्थ्य पर काफी हद तक निर्भर करती है. इसलिए भारत अपनी समुद्री क्षमताओं को लगातार मजबूत कर रहा है. पश्चिम बंगाल की राजधानी कोलकाता में श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरगाह पर स्वदेश निर्मित 3 युद्धपोतों को भारतीय नौसेना में शामिल करने के बाद प्रधानमंत्री ने ये बात कही. इनमें अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS दूनागिरी संशोधक और अग्र शामिल हैं.
2: भारत अपने पूरे मैरिटाइम इकोसिस्टम को सशक्त बना रहा है. इसलिए भारत अपने बंदरगाहों का आधुनिकीकरण कर रहा है, नई क्षमता तैयार कर रहा है, नई कनेक्टिविटी बना रहा है, नदी जलमार्गों का विस्तार कर रहा है, मल्टी मॉडल लॉजिस्टिक नेटवर्क विकसित कर रहा है. सागरमाला जैसे अभियान इसी व्यापक सोच का हिस्सा है.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अंतर्राष्ट्रीय योग दिवस 2026 को वैश्विक उत्सव बनाने के लिए विश्वभर के लोगों का आभार व्यक्त किया है. एक सोशल मीडिया पोस्ट में प्रधानमंत्री ने कहा कि ये देखकर खुशी होती है कि योग सभी क्षेत्रों और विभिन्न देशों के लोगों को स्वस्थ जीवन तथा कल्याण की साझा खोज में एकजुट कर रहा है. उन्होंने आशा व्यक्त की कि योग दिवस आने वाले समय में अधिक लोगों को दैनिक जीवन में योग अपनाने के लिए प्रेरित करेगा. भारत आज से नई दिल्ली में ब्रिक्स देशों के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों की 2 दिवसीय बैठक की मेजबानी करेगा. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल बैठक की अध्यक्षता करेंगे. बैठक में साइबर सुरक्षा, डिजिटल खतरों, आर्टिफिशियल इंटेलिजेंस से जुड़े जोखिमों तथा अन्य गैर पारंपरिक सुरक्षा चुनौतियों पर चर्चा होगी. प्रतिनिधि आतंकवाद रोधी सहयोग और सूचना तथा संचार प्रौद्योगिकी के सुरक्षित उपयोग से जुड़े मुद्दों की भी समीक्षा करेंगे. बैठक में भारत, ब्राजील, चीन, रूस, दक्षिण अफ्रीका सहित ब्रिक्स के 11 सदस्य देशों के सुरक्षा प्रमुख भाग लेंगे. चीन के विदेश मंत्री वांग यी भी इसमें शामिल रहेंगे. राष्ट्रीय परीक्षण एजेंसी आज से UGC नेट जून 2026 की परीक्षा शुरू करेगी. ये राष्ट्रीय स्तर की पात्रता परीक्षा कंप्यूटर आधारित टेस्ट मोड में इस महीने की 30 तारीख तक प्रतिदिन 2 पारियों में आयोजित की जाएगी. UGC नेट परीक्षा उन अभ्यर्थियों के लिए आयोजित की जाती है जो जूनियर रिसर्च फेलोशिप JRF और सहायक प्रोफेसर के पदों तथा PhD पाठ्यक्रमों में प्रवेश के लिए पात्रता प्राप्त करना चाहते हैं. नीट UG पुनर्परीक्षा कड़े सुरक्षा इंतजामों के बीच संपन्न हुई.